भावार्थ दासबौद्ध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 48वा, कीर्तन भक्ती वर्णन। नाना नवरस शृंगारिक गद्य पद्याचे कौतुकास्पद दाखले, नाना वचने प्रास्तविक शास्त्राचा आधार देऊन बोलावे। भक्ती ज्ञान वैराग्याची लक्षणे, नीती न्याय स्वधर्माचे रक्षण, साधनेचा मार्ग अध्यात्माचं निरूपण यांची प्रांजळपणे माहिती द्यावी। प्रसंगी हरिकथा वर्णन करावे, सगुण भक्तीचे वर्णन करावे, निर्गुण भक्ती सांगावी, अध्यात्मविद्या स्पष्ट करावी, मनोरंजक पूर्वपक्ष सादर करून शेवटी निश्चयात्मक निरूपण करावे। अघळ पघळ बोलू नये, वेदांचे पारायण करावे, लोकांना पुराण सांगावे, माया ब्रह्माचे विवरण सांगोपांग करावे, ब्राह्मण्य रक्षण आदराने करावे, उपासनाचे मार्ग सांगावे, गुरुपरंपरा निर्धारपूर्वक कायम ठेवावी, वैराग्याचे रक्षण करावे, ज्ञानाचे रक्षण करावे, दक्षतेने सर्व सांभाळावे। कीर्तन ऐकताना शंका उपस्थित होतील, सत्य समाधान होणार नाही, नीती न्याय समजणार नाही असे बोलू नये। सगुण कथेचे नावच कीर्तन असून अद्वैत म्हणजे निरूपण। सगुणाचे वर्णन करून निर्गुणाची माहिती द्यावी। वक्तृत्वाचा अधिकार थोड्या लोकांना असतो, त्यामुळे खरे बोलावे, अनुभवाचे बोलावे, सर्व नियम पाळून ज्ञान सांगावे, वेदाज्ञेचा भंग करू नये, लोकांना उत्तम मार्ग लाभेल असे सांगावे। हे सर्व करीत असताना परमेश्वराच्या गुणांचे वर्णन करावे, याचे नाव आहे कीर्तन। ही दुसरी भक्ती आहे। कीर्तनामुळे मोठमोठे दोष निघून जातात, कीर्तनामुळे उत्तम गती प्राप्त होते, कीर्तनामुळे भगवंताची प्राप्ती होते याविषयी संशय नाही। कीर्तनामुळे वाचा पवित्र होते, कीर्तनामुळे मन पवित्र होते, कीर्तनामुळे प्राणीमात्र सदाचारी होतात, कीर्तनामध्ये परमेश्वर सापडतो, कीर्तनामुळे वक्ते आणि श्रोत्याचा संदेह नष्ट होतो। सदा सर्वदा हरिकीर्तन करीत राहावे असे नारदाने सांगितले आहे, तेच नारायण सांगत आहे, असा हा कीर्तनाचा महिमा आहे। कीर्तनामुळे परमात्मा संतोष पावतो, सर्व तीर्थे आणि परमात्मा हरिकीर्तनामध्ये वास करतात। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे कीर्तन भक्ती नाम द्वितीय समास समाप्त। समास तिसरा। मागे कीर्तनाचे निरूपण केले, त्यामुळे सर्वजण पवित्र होतात। आता विष्णू स्मरण ही तिसरी भक्ती सांगत आहे। देवाचे स्मरण करावे, अखंड नाम जपत जावे, नामस्मरणाने समाधान मिळते। नियमितपणे सकाळी दुपारी सायंकाळी सर्व काळी नामस्मरण करीत जावे। सुखदुःख किंवा आनंद असले तरी नामस्मरण वाचून राहू नये। सणावारी दुःख असताना पर्वकाळ असताना गमन समयी विश्रांती घेताना झोपताना नामस्मरण करावे। नाना संकटे साकडे कोडे संसाराचे खटपट मनाला चुटपुट लागते तेव्हा देखील नामस्मरण करावे। चालताना बोलताना व्यवसाय करताना खाताना जेवताना नाना उपभोग घेताना नाम विसरू नये। संपत्ती असो किंवा विपत्ती जशी काळाची गती असेल तशी त्यावेळेस नामस्मरण स्थिती सोडू नये। वैभव सामर्थ्य आणि सत्ता भाग्यश्री भोगत असताना देखील नामस्मरण सोडू नये। आधी अवदशा मग चांगली स्थिती किंवा आधी चांगली स्थिती आणि नंतर वाईट स्थिती कशाही प्रसंगी नाम सोडू नये। नामामुळे संकटे नाश पावतात, नामामुळे विघ्नांचे निवारण होते, नामामुळे स्थान प्राप्त होते। भूत पिशाच नाना छंद ब्रह्मसंबंध मंत्रच नाना दुःखे नामामुळे नष्ट होतात। नामामुळे विषबाधा नाहीशी होते, चेटूक नाहीसे होते। नामामुळे अंतकाळी उत्तम गती प्राप्त होते। बाळपणी तरुणपणी वृद्धापकाळी कठीण काळी सर्व काळी अंतिम काळी नामस्मरण करावे। नामाचा महिमा शंकर जाणतो, त्यामुळे जनांना तो उपदेश करतो। वाराणसी हे मुक्तीचे क्षेत्र आहे, तेथे जाऊन रामाचे नाव घेतले पाहिजे। नामस्मरण भक्तीचा पुढील भाग पुढील कथेत ऐका। धन्यवाद।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. अखंड नामस्मरणात राहणं म्हणजेच उपासना. देवाच्या आड काय येतं बरं? आपल्याला देवाची प्राप्ती होत नाही याला वास्तविक आपणच कारण असतो. आपण लोकांना त्याबद्दल दोष देत असतो, पण इतर लोक त्याच्या आड येत नसून आपण स्वतःच आड येत असतो. थोडा विचार केला असताना आपल्याला ही गोष्ट समजून येईल. ज्याला आपलं म्हणायला पाहिजे होतं त्याला आपलं न म्हणता आपण दुसऱ्या कुणाला तरी आपलं म्हणत असतो. आपला मुलगा, बायको, भाऊ या सर्वांना आपलं म्हणत असतो. हे सर्वजण काही मर्यादेपर्यंत आपले असतात, परंतु देवाला जर आपण आपलं म्हटलं तर तो सदा सर्व काळ आपलाच असतो आणि आपल्याला तो मदत करायला तयार असतो. तुम्हा सगळ्यांना द्रौपदीची गोष्ट माहिती आहे ना? आपले भ्रातार आपलं रक्षण करतील असं तिला वाटत होतं, परंतु त्या कोणाकडून काही होणं शक्य नाही असं तिला दिसलं तेव्हा तिनं अनन्यतेनं श्रीकृष्णाचा धावा केला आणि तेव्हाच श्रीकृष्ण तिच्याकरता धावून आले. म्हणजे काय की आपण ज्याला आपलं म्हणत असतो ते खरे आपले नसतात. आपण परमात्म्याला आपलं म्हणावं. मी त्याचा आहे अशी सदा सर्वकाळ आठवण ठेवावी आणि जे जे घडत असतं ते सगळं त्याच्याच इच्छेनं होत असतं ही भावना ठेवावी. अशी भावना होण्याकरता आपण त्याची उपासना करायला पाहिजे. उपासना करणं म्हणजे तरी काय? आपण देवाचे आहोत, आपण नेहमी त्याच्या सान्निध्यात आहोत असं वाटणं. असं वाटण्याकरता त्याच्या नामस्मरणात राहणं जरुरीचं आहे. आपण त्याच्या नामस्मरणात राहिलो म्हणजे तो सदा सर्व काळ आपल्याजवळ राहतो. तुम्ही कुणाचं नाव घेतलं म्हणजे त्याची मूर्ती जशी तुमच्या ध्यानात येते त्याप्रमाणे देवाचं नाव घेतलं म्हणजे तो तुमच्या जवळ असतो. देव कसा आहे हे विचारलं तर कसं सांगता येईल आपल्याला? तो नामात आहे हे प्रत्यक्ष श्रीकृष्णानेच सांगितलेलं आहे. नाम हे त्याचं रूप आहे, म्हणून नामस्मरण केलं म्हणजे देवाला तुमच्याजवळ येणंच भाग पडतं. आता हे नामस्मरण करावं कसं? तर समर्थांनी सांगितलं आहे की काहीच न करूनी प्राणी राम नाम जपे वाणी, काहीच न करूनी प्राणी राम नाम जपे वाणी, तेने संतुष्ट चक्रपाणी भक्ता लागी सांभाळी. आपण नाम घेताना काहीच करत नाही का? आपण त्यावेळी संसाराची काळजी करत असतोच की नाही? म्हणजेच त्यावेळी आपण आपला मीपणा ठेवून नामस्मरण करत असतो. मीपणा रहित जो नामस्मरण करेल त्यालाच देव सांभाळत असतो आणि जो स्वस्थ राहील त्याचा योगक्षेम देव चालवत असतो. आपण कोणाचं तरी होऊन राहावं, गुरुचे तरी किंवा देवाचे तरी. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: जीवन के प्रारंभिक वर्षों में ही तय होता है कि बच्चों का कितना मानसिक विकास होगा और वो जीवन में कितना आगे बढ़ेंगे। हमारी आंगनबाड़ियों में बच्चों का प्रारंभिक विकास, सही पोषण, भरपूर प्यार, गर्म ताजा भोजन और खेल खेल में सीखने के माध्यम से हो रहा है। साथ ही प्रधानमंत्री मातृ वंदना योजना के तहत पात्र धन राशि सीधे माताओं के बैंक अकाउंट में जमा कर सुरक्षित मातृत्व को सुनिश्चित किया जा रहा है। हमारी आंगनवाड़ी हमारी जिम्मेदारी के संकल्प के साथ 9 सितंबर 2026 से 8 अक्टूबर 2026 तक मनाया जा रहा है 9वां राष्ट्रीय पोषण माह।
1: देश के हर गरीब हर व्यक्ति तक पोषण पहुंचाना भी सरकार की प्राथमिकता है।
0: आज ही अपनी नजदीकी आंगनवाड़ी से जुड़िए, क्योंकि हमारी आंगनवाड़ी है हमारी जिम्मेदारी।
2: नमस्कार रसिक श्रोते हो, पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपले सर्वांचे स्वागत करतो। श्रोते हो, मराठी संगीत सृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात। मंडळी, आज ऐकूया संगीतकार बाळ पार्टे आणि संगीतकार बी लक्ष्मण या अनोळखी संगीतकारांनी स्वरबद्ध केलेली काही ओळखीची निवडक चित्रपट गीते। मंडळी, आजच्या भागाची सुरुवात करूया संगीतकार बी लक्ष्मण यांनी स्वरबद्ध केलेल्या एका मस्त धम्माल चित्रपट गीताने। आपल्या दोन साध्या भोळ्या नायकांची ही जोडगोळी गावातील एका पिठाच्या गिरणीत कामाला आहेत। आपले काम करता करता ते हे धमाल गाणे म्हणत आहेत। पिठाच्या गिरणीच्या पट्ट्याचा तो विशिष्ट रिधम कसा मस्तपणे पकडला आहे बघा या गाण्यात। ऐकूया मंडळी संगीतकार बी लक्ष्मण यांनी संगतबद्ध केलेले, वसंत सबनीस यांनी लिहिलेले, जयवंत कुलकर्णी आणि मल्लेश यांनी गायलेले हर्या नार्या जिंदाबाद या चित्रपटातील हे धमाल गीत। आपल्या पिठाच्या गिरणीचे कौतुक ते या गाण्यात कसं करतात बघा। ही म्हातारी खादाड भारी, ही म्हातारी खादाड भारी, पोट भरून गिळती या ज्वारी, गहू हळद चावती या बाजरी, जरा अंगानं वाकडी पर देखणी, दिस म्हातारी हाय पर तरणी, कशी नखऱ्यात चालती या गिरणी।

रसिक हो, आता ऐकूया संगीतकार बाळ पार्टे यांनी संगीतबद्ध केलेले शांताबाई शेळके यांचे 1968 या वर्षी प्रदर्शित झालेल्या मंगळसूत्र या चित्रपटातील एक गीत. संगीतकार बाळ पार्टे यांनी मराठीपेक्षा हिंदीमध्ये बरेच काम केले आहे. त्यांनी प्रसिद्ध हिंदी संगीतकार कल्याणजी आनंदजी यांच्याकडे संगीत संयोजक म्हणून अनेक वर्षे कामं केले. मराठीमध्ये मात्र मंगळसूत्र या एकाच चित्रपटामध्ये तीनच पण सगळी उत्कृष्ट गाणी संगीत रसिकांना त्यांनी दिली आहेत. मित्रांनो, या गाण्यामध्ये एक द्वंद्व आहे. या गाण्यामधील नायक एकीकडे उन्मत्त होऊन मौज मजा करतोय, तर दुसरीकडे आपली नायिका नायकाच्या नादानपणाच्या कारणाने अश्रू ढाळते आहे. या दोन अगदी विरुद्ध अशा भावना एकाच गाण्यात सामावून घेऊन गाण्याचा

0: आशीष अवचित भेटू निजा मिठीत अलगद मिठू निजा।
1: हर्या नार्या जिंदाबाद 1972 या वर्षी प्रदर्शित झालेला हा एक विनोदी चित्रपट। या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि गीते होती सिद्धहस्त लेखक वसंत सबनीस यांची। दिग्दर्शक होते गोविंद कुलकर्णी, तर संगीतकार होते बी लक्ष्मण। हर्या नार्या जिंदाबाद या विनोदी चित्रपटाचे नायक होते हर्या आणि नार्या। हर्या म्हणजे हरिभाऊ, रामनगरी या आत्मचरित्राचे लेखक आणि रामनगरीच्या एकपात्री प्रयोगाचे सादरकर्ते राम नगरकर, आणि नार्या म्हणजे नारायण, हरहुन्नरी अष्टपैलू अभिनेते, नायक, खलनायक, चरित्र अभिनेते, निळू फुले। नायक म्हणून या दोघा विनोदवीरांना कदाचित या चित्रपटात प्रथमच संधी मिळाली असावी, पण दोघांनीही आपल्या नैसर्गिक अभिनयाने या संधीचे सोने करून सिनेमा मनोरंजक केला होता। संगीतकार बी लक्ष्मण यांनी स्वरबद्ध केलेले हर्या नार्या जिंदाबाद या चित्रपटातील वसंत सबनीस यांचे यापुढील प्रेमगीत चित्रित झाले आहे निळू फुले आणि सरला येवलेकर या जोडीवर। ऐकूया श्रोते हो आशा भोसले यांच्या अवखळ आवाजातील हे सुंदर प्रेमगीत। जाता येता दारा मोहरुनी, जाता येता दारा मोहरुनी, उगा थांबता काग हो टाळुनी, खिडकी वरती खडा मारुनी, शिळ खुणेची घालू नका, नजरेन काय बाई खुणवू नका, अन लाडात पाहुण तुम्ही येऊ नका।
2: काय बाई खुणवू नका, अहो नजरेन काय बाई खुण

रसिक हो, 1968 या वर्षी प्रदर्शित झालेला चित्रपट मंगळसूत्र, या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन होते अशोक ताटे यांचे, तर पटकथा संवाद होते दत्ता कुलकर्णी यांचे. यापुढील हे गीत आहे संगीतकार बाळ पार्टे यांनी स्वरबद्ध केलेले मंगळसूत्र या चित्रपटातील. गीत शांताबाई शेळके यांचे आणि आवाज आहे लता मंगेशकर यांचा. खरं तर बाळ पार्टे यांच्यासारख्या नवख्या संगीतकारांकडे त्या काळी प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या लता मंगेशकर यांनी हे गाणे गायले यावरूनच या गाण्याची गुणवत्ता आपोआप सिद्ध होते असे नक्कीच म्हणता येईल. रसिकांच्या जुळीत मात्र एका सर्वांग सुंदर गीताची भर पडली. हे गीत आहे आपल्या पतीला आपले सर्वस्व वाहिलेल्या एका सुखी समाधानी विवाहितेचे. माझी न मी राहिले, तुझला नाथा सर्व वाहिले.

श्रोते हो, कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार बाळ पार्टे आणि संगीतकार बी लक्ष्मण या संगीतकारांची काही निवडक चित्रपट गीते. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. रसिक हो, आता ऐकूया संगीतकार बी लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेले हर्या नार्या जिंदाबाद या चित्रपटातील आशा भोसले यांनी गायलेले एका माहेरपणाला आलेल्या नवविवाहितेच्या मनातील भावनांचे गीत. वास्तविक माहेरी यायला राहायला कोणत्या स्त्रीला आवडत नाही, पण आपली ही नवविवाहित नायिका काय म्हणते आहे ते ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजातील वसंत सबनीस यांच्या या गाण्यातून. कस कुणाला सांगू ग बाई, कस कुणाला सांगू ग बाई, मला माहेरी करमत.

श्रोतेहो, संगीतकार बी लक्ष्मण म्हणजेच संगीतकार लक्ष्मण बेरळेकर. 1972 या वर्षी प्रदर्शित झालेल्या हऱ्या नाऱ्या जिंदाबाद या चित्रपटाला संगीत देण्यापूर्वी पी लक्ष्मण यांनी 1949 सालच्या भालजी पेंढारकर यांच्या शिलंगणाचे सोने या ऐतिहासिक चित्रपटाला आणि त्यानंतर 1962 सालच्या दृष्टी जगाची आहे निराळी या सामाजिक चित्रपटाला लक्ष्मण बेरळेकर या नावाने संगीत दिले होते. तसेच 1962 याच वर्षी प्रदर्शित झालेल्या दिग्दर्शक दिनकर पाटील यांच्या वरदक्षिणा या प्रसिद्ध सामाजिक चित्रपटातील एकूण 7 गाण्यांपैकी 2 गाणी संगीतकार लक्ष्मण बेरळेकर यांनी स्वरबद्ध केली होती आणि उर्वरित 5 गाणी सुप्रसिद्ध संगीतकार वसंत पवार यांनी स्वरबद्ध केली होती. तसे पाहता वरदक्षिणामधील गाण्यांपैकी कोणते गाणे वसंत पवार यांचे आणि कोणते लक्ष्मण बेरळेकर यांचे हे लक्षात घेणे माहितगाराला पण अवघड आहे. ऐकूया तर मित्रांनो, वरदक्षिणा या चित्रपटातील अभिनेते अरुण सरनाईक आणि अभिनेत्री सीमा यांच्यावर चित्रित झालेले एक सुंदर प्रेमगीत. गीत गदी माडगुळकर यांचे, आवाज आशा भोसले आणि सुधीर फडके यांचा आणि संगीत लक्ष्मण बेरळेकर उर्फ बी लक्ष्मण यांचे.

श्रोते हो, आजच्या भागाच्या सांगतेला ऐकूया संगीतकार बाळ पार्टे यांनी स्वरबद्ध केलेले मंगळसूत्र या चित्रपटातील एक अप्रतिम मधुर कोळीगीत प्रेमगीत। या गाण्याची चाल संगीतकार बाळ पार्टे यांनी इतकी मधुर केली आहे की या गाण्याच्या चालीवर आधारित पुढच्या काळात बरीच गाणी तयार केली गेली। अगदी पटकन आठवणारी गाणी म्हणजे हिंदी सिनेमा सैलाब यामधील माधुरी दीक्षित यांच्यावर चित्रित झालेले आणि अनुपमा देशपांडे यांनी गायलेले हमको आज कल है इंतजार कोई आए लेके प्यार हे गाणं, किंवा राजेश खन्ना आणि तनुजा यांच्यावर चित्रित झालेले हाथी मेरे साथी या चित्रपटातील लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेले प्रसिद्ध गाणे सुन जा आ ठंडी हवा थम जा ए काली घटा इत्यादी। मंगळसूत्र या चित्रपटातील या गाण्यासाठी संगीतरसिक संगीतकार बाळ पार्टे यांचे नेहमीच ऋणी राहतील। ऐकूया कृष्णा कल्ले यांनी गायलेले शांता शेळके यांचे हे नितांत सुंदर गीत। एखाद्या पौर्णिमेच्या रात्री शांत नीरव अंधारात चंद्राच्या शीतल प्रकाशात एखाद्या समुद्रकिनारी किंवा घराच्या गच्चीवर डोळे मिटून हे गाणं ऐकणं म्हणजे स्वर्गप्राप्तीचा आनंद घेण्यासारखं आहे रसिक हो। लाटांचे गीत निळे काठाला ते गुज कळे सागर काठा भिळती लाटा श्वासाला त्या श्वास जुळे निळ्या निळ्या पाण्यात एका खोळ्या गाण्यात तुझ माझ एकांत रे साजना पुनवेचा चंद्रम आला घरी चांदाची किरण दर्यावरी चांदण्याच्या चुऱ्यात खाऱ्या खाऱ्या वाऱ्यात तुझ माझ एकांत रे साजना।

0: मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण संगीतकार बाळ पार्टे आणि संगीतकार बी लक्ष्मण या संगीतकारांनी स्वरबद्ध केलेल्या काही निवडक चित्रपट गीतांचा आस्वाद घेतला. रसिक हो, हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा आम्हाला. तुमची प्रतिक्रिया हीच आमची प्रेरणा. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. मित्रांनो, भेटूया पुढच्या भागात याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. नमस्कार. जाता जाता मंडळी, पुढच्या भागाची एक झलक ऐकूया.
1: आवड मला ज्याची.

नमस्कार, मी डॉक्टर रवी कोरांने. कालायाय तस्मै नमः या अंतर्गत आपण राज कपूर, दिलीप कुमार यांची गोष्ट ऐकली आहे. त्यानंतर साहजिक हा प्रश्न श्रोत्यांकडनं आणि माझ्या मित्रांकडनं बरेच वेळा विचारण्यात आला होता, ज्याचं उत्तर आज देतो आहे की आज आपण कहाणी सदाबहार अभिनेत्याची म्हणजे देवानंदची सुरू करणार आहोत. तसे हे तिघही जवळपास समकालीन आणि मुख्य म्हणजे सुरुवात थोडीफार मागेपुढे झाली असेल प्रत्येकाची, पण एकाच वेळेस म्हणजे साधारणतः 1952-53 पासून ते जवळजवळ 66-67-70 पर्यंत तिघही एकत्रपणे हिंदी सिनेमावर अधिराज्य करत होत. तेव्हा सुरू करूया कालाय तस्मै नमः, कहाणी सदाबहार अभिनेता देवानंद. एक मात्र आश्चर्य वाटतं, इतकी वर्ष काम केल्यानंतर देवानंदला विजयानंदमुळे इतकं इन्सिक्युअर वाटावं? सिनेमाने चांगला धंदा केला. जॉनी मेरनामच्या कटू अनुभवानंतर गुलशन राय यांना स्पष्ट नकार देत पुढच्या सिनेमात विजयानंदनी तो सिनेमाच टाळला. देवानंदनी बरंच समजावून पाहिलं, पण विजयानंद ऐकायलाच तयार नव्हते, आपल्या नकारावर ठाम राहिले. त्यामुळे हा सिनेमा गुलशन रायचा जोशीला यश चोपडानी डायरेक्ट केला. कलाकार जवळपास तेच, देवानंद, हेमा मालिनी, प्राण, पण ज्यावेळी संगीतकार आर डी बर्मन होते.

0: एका लेखिकेचं एका गुन्हेगारा प्रेम असतं असा तो विषय. गाणी सगळी श्रवणीय होती. कुछ भी कर लो एक दिन तुमको मेरी होना होगा. पण सिनेमा काही फारसा चालला नाही. देवानंद यांनी बी आर इशारा म्हणजे आपल्या बाबुराम इशारा यांच्यावर पण एक सिनेमा केला होता प्रेमशास्त्र, ज्यात झिनतमान, बिंदू, रहमान यातील कथानक असं काहीतरी फिरवलं होतं की क्षणभर असं वाटावं की देवानंद आपल्या मुलीशीच लग्न करतो आहे का. पण नंतर तो घोळ सुटतो आणि लेखक ते कथानक असं फिरवतो की मग सर्व नॉर्मल होतं. लेखक देवानंदच्या प्रेमात झिनतमान असते. संगीत लक्ष्मीकांत पराला यांचं होतं. गाणे पण खूप खास नव्हते. याच वर्षी निर्माते मोहन कुमार यांनी देवानंदबरोबर एक सिनेमा केला होता अमीर गरीब. सोनी और मोनी की है जोड़ी अजीब, साजन अमीर सजनी गरीब.
1: हसनी

0: घरी।
1: संगीत लक्ष्मण परलाल आणि गीतकार आनंद बक्षी सर्वच गाणी लोकप्रिय होती, कथा बरीचशी रॉबिन हूड टाईप होती, पण ही कव्वाली पण खूपच खूपच छान आणि खूप छान चित्रित पण केली होती। था इंतजार उसका वो रात आ गई है, दुल्हा मियाँ कहाँ है बारात आ गई है।

सिनेमा चांगलाच हिट झाला. एका सीनमध्ये देवानंद व्हिक्टोरियामधून जाताना दाखवला, ज्याचा नंबर होता व्हिक्टोरिया नंबर 203. अर्थात दोन्ही सिनेमाचे लेखक एकच होते, ए के नारायण. त्याचा हा परिणाम असावा. त्यानंतर नौकेतनने एक सिनेमा निर्माण केला होता ज्याचं दिग्दर्शन देवानंद केलं होतं, इश्क इश्क इश्क. निर्माता निर्देशक लेखक अमित खन्नाला सोबत घेऊन देवानंद या झिणतमान शबाना आझमी कबीर बेदी, संगीत आर डी बर्मन यांचं आणि गीत आनंद बक्षी, सिनेमा एकदमच फ्लॉप ठरला. गाणी थोडीफार बरी होती, नेपाळचं नैसर्गिक सौंदर्य पण होतं. निर्माते नेत्रपाल सिंग व लेखक सचिन भौमिक, दिग्दर्शक प्रमोद चक्रवर्ती यांनी एक सिनेमा केला होता देवानंद बरोबर याच वर्षी, त्याचं नाव होतं वॉरंट, ज्यात झिनतमान, देवानंद, दारासिंग आणि प्राण

या सिनेमात अजूनही एक फार चांगलं गाणं होतं आणि खरं म्हणजे आर डी बर्मन आणि ऋषी कपूर एकदा बसून एक गाणं तयार करत होते, तेवढ्या तिथे देवानंद पोहोचला आणि त्यांनी विचारलं आर डी बर्मनला की कोणाकरता गाणं करतोय, तर आर डी बर्मन म्हटलं नाही सहजच करतोय, मग देवानंद म्हणलं हे गाणं मला देऊन टाका माझ्या सिनेमाकरता, आणि ते गाणं देवानंदने घेतलं आणि आपल्या सिनेमात वापरलं आणि ते गाणं खूपच हिट झालं. रुक जाना ओ जाना हमसे दो बाते करके चली जाना कि मौसम है दीवाना रुक रुक.

0: नौकेतन संस्थेचं 25वं वर्ष असल्यामुळे नवा सिनेमा जानेमन हा चेतन आनंद यांनी दिग्दर्शित केला. निर्माता अर्थात देवानंद, बरोबर हेमा मालिनी, प्रेमनाथ आणि अजित. हेमा मालिनीचा डबल रोल. यातलं टायटल गीत भरत गाजलं.
1: जानेमन जानेमन जानेमन जानेमन जाने

संगीत लक्ष्मण पर्ले यांचं होतं, गाणी सर्वात छान होती. अजूनही आता की युगल गीत होतं अजून एक किशोरला त्याचं, मैंने कहा जी की गल है.

याच वर्षी विजयानंद निर्मित आणि दिग्दर्शित कथा सूरज सनीम यांची असलेला देवानंद प्रवीणबाबी राकेश रोशन आणि कबीर बेदी यांचा बुलेट पण आला होता. संगीत अर्थात आर डी बर्मन यांचं होतं. चोरी चोरी चुपके चुपके हे पण यातलं गाणं बऱ्यापैकी गाजलेलं होतं. यामध्ये अजून एक नवीन नटी होती जिचं नाव होतं ज्योती बक्षी.

0: अरे यहाँ से कोई भी
1: कोई
0: नहीं भाई।
2: यानंतर देवानंद झिनतमान यांचा अजून एक सिनेमा आला होता कलाबाज, दिग्दर्शक होते अशोक रॉय आणि निर्माता यश कोहली, संगीत कल्याण जाणे यांचं होतं। यात पण एक गाणं बऱ्यापैकी गाजलेलं होतं, प्यारा प्यारा समा है प्यार कर ले।

0: गोगी आनंद दिग्दर्शित डार्लिंग डार्लिंगमध्ये पण देवानंद झिनतमान, संगीत आर डी बर्मन यातलं हे गाणं बरंच गाजलेलं.
1: ऐसे न मुझे तुम देखो,

भावार्थ दासबौद्ध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 48 कीर्तन भक्ती वर्णन। नाना नवरस शृंगारिक गद्य पद्याचे कौतुकास्पद दाखले, नाना वचने प्रास्तविक शास्त्राचा आधार देऊन बोलावे। भक्ती ज्ञान वैराग्याची लक्षणे, नीती न्याय स्वधर्माचे रक्षण, साधनेचा मार्ग अध्यात्माचं निरूपण यांची प्रांजळपणे माहिती द्यावी। प्रसंगी हरिकथा वर्णन करावे, सगुण भक्तीचे वर्णन करावे, निर्गुण भक्ती सांगावी, अध्यात्मविद्या स्पष्ट करावी, मनोरंजक पूर्वपक्ष सादर करून शेवटी निश्चयात्मक निरूपण करावे। अघळपघळ बोलू नये, वेदांचे पारायण करावे, लोकांना पुराण सांगावे, मायाब्रह्माचे विवरण सांगोपांग करावे, ब्राह्मण्य रक्षण आदराने करावे, उपासनाचे मार्ग सांगावे, गुरुपरंपरा निर्धारपूर्वक कायम ठेवावी, वैराग्याचे रक्षण करावे, ज्ञानाचे रक्षण करावे, दक्षतेने सर्व सांभाळावे। कीर्तन ऐकताना शंका उपस्थित होतील, सत्य समाधान होणार नाही, नीती न्याय समजणार नाही असे बोलू नये। सगुण कथेचे नावच कीर्तन असून अद्वैत म्हणजे निरूपण। सगुणाचे वर्णन करून निर्गुणाची माहिती द्यावी। वक्तृत्वाचा अधिकार थोड्या लोकांना असतो, त्यामुळे खरे बोलावे, अनुभवाचे बोलावे, सर्व नियम पाळून ज्ञान सांगावे, वेदाज्ञेचा भंग करू नये, लोकांना उत्तम मार्ग लाभेल असे सांगावे। हे सर्व करीत असताना परमेश्वराच्या गुणांचे वर्णन करावे, याचे नाव आहे कीर्तन। ही दुसरी भक्ती आहे। कीर्तनामुळे मोठमोठे दोष निघून जातात, कीर्तनामुळे उत्तम गती प्राप्त होते, कीर्तनामुळे भगवंताची प्राप्ती होते याविषयी संशय नाही। कीर्तनामुळे वाचा पवित्र होते, कीर्तनामुळे मन पवित्र होते, कीर्तनामुळे प्राणीमात्र सदाचारी होतात, कीर्तनामध्ये परमेश्वर सापडतो, कीर्तनामुळे वक्ते आणि श्रोत्याचा संदेह नष्ट होतो। सदा सर्वदा हरिकीर्तन करीत राहावे असे नारदाने सांगितले आहे, तेच नारायण सांगत आहे, असा हा कीर्तनाचा महिमा आहे। कीर्तनामुळे परमात्मा संतोष पावतो, सर्व तीर्थे आणि परमात्मा हरिकीर्तनामध्ये वास करतात। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे कीर्तन भक्ती नाम द्वितीय समास समाप्त। समास तिसरा। मागे कीर्तनाचे निरूपण केले, त्यामुळे सर्वजण पवित्र होतात। आता विष्णू स्मरण ही तिसरी भक्ती सांगत आहे। देवाचे स्मरण करावे, अखंड नाम जपत जावे, नामस्मरणाने समाधान मिळते। नियमितपणे सकाळी दुपारी सायंकाळी सर्व काळी नामस्मरण करीत जावे। सुखदुःख किंवा आनंद असले तरी नामस्मरण वाचून राहू नये। सणावारी दुःख असताना पर्वकाळ असताना गमन समयी विश्रांती घेताना झोपताना नामस्मरण करावे। नाना संकटे साकडे कोडे संसाराचे खटपट मनाला चुटपुट लागते तेव्हा देखील नामस्मरण करावे। चालताना बोलताना व्यवसाय करताना खाताना जेवताना नाना उपभोग घेताना नाम विसरू नये। संपत्ती असो किंवा विपत्ती जशी काळाची गती असेल तशी त्यावेळेस नामस्मरण स्थिती सोडू नये। वैभव सामर्थ्य आणि सत्ता भाग्यश्री भोगत असताना देखील नामस्मरण सोडू नये। आधी अवदशा मग चांगली स्थिती किंवा आधी चांगली स्थिती आणि नंतर वाईट स्थिती कशाही प्रसंगी नाम सोडू नये। नामामुळे संकटे नाश पावतात, नामामुळे विघ्नांचे निवारण होते, नामामुळे स्थान प्राप्त होते। भूत पिशाच नाना छंद ब्रह्मसंबंध मंत्रच नाना दुःखे नामामुळे नष्ट होतात। नामामुळे विषबाधा नाहीसे होते, चेटूक नाहीसे होते। नामामुळे अंतकाळी उत्तम गती प्राप्त होते। बाळपणी तरुणपणी वृद्धापकाळी कठीण काळी सर्व काळी अंतिम काळी नामस्मरण करावे। नामाचा महिमा शंकर जाणतो, त्यामुळे जनांना तो उपदेश करतो। वाराणसी हे मुक्तीचे क्षेत्र आहे, तेथे जाऊन रामाचे नाव घेतले पाहिजे। नामस्मरण भक्तीचा पुढील भाग पुढील कथेत ऐका। धन्यवाद।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. अखंड नामस्मरणात राहणं म्हणजेच उपासना. देवाच्या आड काय येतं बरं? आपल्याला देवाची प्राप्ती होत नाही याला वास्तविक आपणच कारण असतो. आपण लोकांना त्याबद्दल दोष देत असतो, पण इतर लोक त्याच्या आड येत नसून आपण स्वतःच आड येत असतो. थोडा विचार केला असताना आपल्याला ही गोष्ट समजून येईल. ज्याला आपलं म्हणायला पाहिजे होतं त्याला आपलं न म्हणता आपण दुसऱ्या कोणाला तरी आपलं म्हणत असतो. आपला मुलगा, बायको, भाऊ या सर्वांना आपलं म्हणत असतो. हे सर्वजण काही मर्यादेपर्यंत आपले असतात, परंतु देवाला जर आपण आपलं म्हटलं तर तो सदा सर्व काळ आपलाच असतो आणि आपल्याला तो मदत करायला तयार असतो. तुम्हा सगळ्यांना द्रौपदीची गोष्ट माहिती आहे ना? आपले भ्रातार आपलं रक्षण करतील असं तिला वाटत होतं, परंतु त्या कोणाकडून काही होणं शक्य नाही असं तिला दिसलं तेव्हा तिनं अनन्यतेनं श्रीकृष्णाचा धावा केला आणि तेव्हाच श्रीकृष्ण तिच्याकरता धावून आले. म्हणजे काय की आपण ज्याला आपलं म्हणत असतो ते खरे आपले नसतात, आपण परमात्म्याला आपलं म्हणावं. मी त्याचा आहे अशी सदा सर्वकाळ आठवण ठेवावी आणि जे जे घडत असतं ते सगळं त्याच्याच इच्छेनं होत असतं ही भावना ठेवावी. अशी भावना होण्याकरता आपण त्याची उपासना करायला पाहिजे. उपासना करणं म्हणजे तरी काय? आपण देवाचे आहोत, आपण नेहमी त्याच्या सान्निध्यात आहोत असं वाटणं. असं वाटण्याकरता त्याच्या नामस्मरणात राहणं जरुरीचं आहे. आपण त्याच्या नामस्मरणात राहिलो म्हणजे तो सदा सर्व काळ आपल्याजवळ राहतो. तुम्ही कुणाचं नाव घेतलं म्हणजे त्याची मूर्ती जशी तुमच्या ध्यानात येते त्याप्रमाणे देवाचं नाव घेतलं म्हणजे तो तुमच्या जवळ असतो. देव कसा आहे हे विचारलं तर कसं सांगता येईल आपल्याला? तो नामात आहे हे प्रत्यक्ष श्रीकृष्णानेच सांगितलेलं आहे. नाम हे त्याचं रूप आहे, म्हणून नामस्मरण केलं म्हणजे देवाला तुमच्याजवळ येणंच भाग पडतं. आता हे नामस्मरण करावं कसं? तर समर्थांनी सांगितलंय की काहीच न करुनी प्राणी राम नाम जपे वाणी, काहीच न करुनी प्राणी राम नाम जपे वाणी, तेने संतुष्ट चक्रपाणी भक्ता लागी सांभाळी. आपण नाम घेताना काहीच करत नाही का? आपण त्यावेळी संसाराची काळजी करत असतोच की नाही? म्हणजेच त्यावेळी आपण आपला मीपणा ठेवून नामस्मरण करत असतो. मीपणा रहित जो नामस्मरण करेल त्यालाच देव सांभाळत असतो आणि जो स्वस्थ राहील त्याचा योगक्षेम देव चालवत असतो. आपण कोणाचं तरी होऊन राहावं, गुरुचे तरी किंवा देवाचे तरी. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: जीवन के प्रारंभिक वर्षों में ही तय होता है कि बच्चों का कितना मानसिक विकास होगा और वो जीवन में कितना आगे बढ़ेंगे। हमारी आंगनबाड़ियों में बच्चों का प्रारंभिक विकास, सही पोषण, भरपूर प्यार, गर्म ताज़ा भोजन और खेल खेल में सीखने के माध्यम से हो रहा है। साथ ही प्रधानमंत्री मातृ वंदना योजना के तहत पात्र धन राशि सीधे माताओं के बैंक अकाउंट में जमा कर सुरक्षित मातृत्व को सुनिश्चित किया जा रहा है। हमारी आंगनवाड़ी हमारी जिम्मेदारी के संकल्प के साथ 9 सितंबर 2026 से 8 अक्टूबर 2026 तक मनाया जा रहा है 9वां राष्ट्रीय पोषण माह।
1: देश के हर गरीब हर व्यक्ति तक पोषण पहुंचाना भी सरकार की प्राथमिकता है।
0: आज ही अपनी नजदीकी आंगनवाड़ी से जुड़िए, क्योंकि हमारी आंगनवाड़ी है हमारी जिम्मेदारी।
2: नमस्कार रसिक श्रोते हो, पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपले सर्वांचे स्वागत करतो। श्रोते हो, मराठी संगीत सृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात। मंडळी, आज ऐकूया संगीतकार बाळ पार्टे आणि संगीतकार बी लक्ष्मण या अनोळखी संगीतकारांनी स्वरबद्ध केलेली काही ओळखीची निवडक चित्रपट गीते। मंडळी, आजच्या भागाची सुरुवात करूया संगीतकार बी लक्ष्मण यांनी स्वरबद्ध केलेल्या एका मस्त धम्माल चित्रपट गीताने। आपल्या दोन साध्या भोळ्या नायकांची ही जोडगोळी गावातील एका पिठाच्या गिरणीत कामाला आहेत। आपले काम करता करता ते हे धमाल गाणे म्हणत आहेत। पिठाच्या गिरणीच्या पट्ट्याचा तो विशिष्ट रिधम कसा मस्तपणे पकडला आहे बघा या गाण्यात। ऐकूया मंडळी संगीतकार बी लक्ष्मण यांनी संगतबद्ध केलेले, वसंत सबनीस यांनी लिहिलेले, जयवंत कुलकर्णी आणि मल्लेश यांनी गायलेले हर्या नार्या झिंदाबाद या चित्रपटातील हे धमाल गीत। आपल्या पिठाच्या गिरणीचे कौतुक ते या गाण्यात कसं करतात बघा। ही म्हातारी खादाड भारी, ही म्हातारी खादाड भारी, पोट भरून गिळेती या ज्वारी, गहू हळद चावती या बाजरी, जरा अंगानं वाकडी पर देखणी, दिस म्हातारी हाय पर तरणी, कशी नखऱ्यात चालती या गिरणी।

रसिक हो, आता ऐकूया संगीतकार बाळ पार्टे यांनी संगीतबद्ध केलेले शांताबाई शेळके यांचे 1968 या वर्षी प्रदर्शित झालेल्या मंगळसूत्र या चित्रपटातील एक गीत. संगीतकार बाळ पार्टे यांनी मराठीपेक्षा हिंदीमध्ये बरेच काम केले आहे. त्यांनी प्रसिद्ध हिंदी संगीतकार कल्याणजी आनंदजी यांच्याकडे संगीत संयोजक म्हणून अनेक वर्ष कामं केले. मराठीमध्ये मात्र मंगळसूत्र या एकाच चित्रपटामध्ये तीनच पण सगळी उत्कृष्ट गाणी संगीत रसिकांना त्यांनी दिली आहेत. मित्रांनो, या गाण्यामध्ये एक द्वंद्व आहे. या गाण्यामधील नायक एकीकडे उन्मत्त होऊन मौज मजा करतोय, तर दुसरीकडे आपली नायिका नायकाच्या नादानपणाच्या कारणाने अश्रू ढाळते आहे. या दोन अगदी विरुद्ध अशा भावना एकाच गाण्यात सामावून घेऊन गाण्याचा सांभाळलेला तोल संगीतकाराची गुणवत्ता सिद्ध करते. ऐकूया संगीतकार बाळ पार्टे यांनी संगीतबद्ध केलेले शांताबाई शेळके यांचे हे गीत. गायले आहे महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांनी.

0: आशेच अवचेत भेटून जा, मिठेच अलगद मिटून जा।
1: हर्या नार्या जिंदाबाद 1972 या वर्षी प्रदर्शित झालेला हा एक विनोदी चित्रपट। या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि गीते होती सिद्ध हस्तलेखक वसंत सबनीस यांची। दिग्दर्शक होते गोविंद कुलकर्णी, तर संगीतकार होते बी लक्ष्मण। हर्या नार्या जिंदाबाद या विनोदी चित्रपटाचे नायक होते हर्या आणि नार्या। हर्या म्हणजे हरिभाऊ, रामनगरी या आत्मचरित्राचे लेखक आणि रामनगरीच्या एकपात्री प्रयोगाचे सादरकर्ते राम नगरकर, आणि नार्या म्हणजे नारायण, हरहुन्नरी अष्टपैलू अभिनेते, नायक, खलनायक, चरित्र अभिनेते, निळू फुले। नायक म्हणून या दोघा विनोदवीरांना कदाचित या चित्रपटात प्रथमच संधी मिळाली असावी, पण दोघांनीही आपल्या नैसर्गिक अभिनयाने या संधीचे सोने करून सिनेमा मनोरंजक केला होता। संगीतकार बी लक्ष्मण यांनी स्वरबद्ध केलेले हर्या नार्या जिंदाबाद या चित्रपटातील वसंत सबनीस यांचे यापुढील प्रेमगीत चित्रित झाले आहे निळू फुले आणि सरला येवलेकर या जोडीवर। ऐकूया श्रोते हो आशा भोसले यांच्या अवखळ आवाजातील हे सुंदर प्रेमगीत। जाता येता दारा मोहरुनी, जाता येता दारा मोहरुनी, उगा थांबता काग हो टाळुनी, खिडकी वरती खडा मारुनी, शिळ खुणेची घालू नका, नजरेन काय बाई खुणवू नका, अन लाडात पाहुण तुम्ही येऊ नका।
2: काय बाई खुणवू नका, अहो नजरेन काय बाई।

रसिक हो, 1968 या वर्षी प्रदर्शित झालेला चित्रपट मंगळसूत्र, या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन होते अशोक ताटे यांचे, तर पटकथा संवाद होते दत्ता कुलकर्णी यांचे. यापुढील हे गीत आहे संगीतकार बाळ पार्टे यांनी स्वरबद्ध केलेले मंगळसूत्र या चित्रपटातील. गीत शांताबाई शेळके यांचे आणि आवाज आहे लता मंगेशकर यांचा. खरं तर बाळ पार्टे यांच्यासारख्या नवख्या संगीतकारांकडे त्या काळी प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या लता मंगेशकर यांनी हे गाणे गायले यावरूनच या गाण्याची गुणवत्ता आपोआप सिद्ध होते असे नक्कीच म्हणता येईल. रसिकांच्या जुळीत मात्र एका सर्वांग सुंदर गीताची भर पडली. हे गीत आहे आपल्या पतीला आपले सर्वस्व वाहिलेल्या एका सुखी समाधानी विवाहितेचे. माझी न मी राहिले, तुझला नाथा सर्व वाहिले.

श्रोते हो, कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार बाळ पार्टे आणि संगीतकार बी लक्ष्मण या संगीतकारांची काही निवडक चित्रपटगीते. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. रसिक हो, आता ऐकूया संगीतकार बी लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेले हर्या नार्या जिंदाबाद या चित्रपटातील आशा भोसले यांनी गायलेले एका माहेरपणाला आलेल्या नवविवाहितेच्या मनातील भावनांचे गीत. वास्तविक माहेरी यायला राहायला कोणत्या स्त्रीला आवडत नाही, पण आपली ही नवविवाहित नायिका काय म्हणते आहे ते ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजातील वसंत सबनीस यांच्या या गाण्यातून. कस कुणाला सांगू ग बाई, कस कुणाला सांगू ग बाई, मला माहेरी करमत.

श्रोतेहो, संगीतकार बी लक्ष्मण म्हणजेच संगीतकार लक्ष्मण बेरळेकर 1972 या वर्षी प्रदर्शित झालेल्या हऱ्या नाऱ्या जिंदाबाद या चित्रपटाला संगीत देण्यापूर्वी बी लक्ष्मण यांनी 1949 सालच्या भालजी पेंढारकर यांच्या शिलंगणाचे सोने या ऐतिहासिक चित्रपटाला आणि त्यानंतर 1962 सालच्या दृष्टी जगाची आहे निराळी या सामाजिक चित्रपटाला लक्ष्मण बेरळेकर या नावाने संगीत दिले होते. तसेच 1962 याच वर्षी प्रदर्शित झालेल्या दिग्दर्शक दिनकर पाटील यांच्या वरदक्षिणा या प्रसिद्ध सामाजिक चित्रपटातील एकूण 7 गाण्यांपैकी 2 गाणी संगीतकार लक्ष्मण बेरळेकर यांनी स्वरबद्ध केली होती आणि उर्वरित 5 गाणी सुप्रसिद्ध संगीतकार वसंत पवार यांनी स्वरबद्ध केली होती. तसे पाहता वरदक्षिणामधील गाण्यांपैकी कोणते गाणे वसंत पवार यांचे आणि कोणते लक्ष्मण बेरळेकर यांचे हे लक्षात घेणे माहितगाराला पण अवघड आहे. ऐकूया तर मित्रांनो, वरदक्षिणा या चित्रपटातील अभिनेते अरुण सरनाईक आणि अभिनेत्री सीमा यांच्यावर चित्रित झालेले एक सुंदर प्रेमगीत. गीत गदी माडगुळकर यांचे, आवाज आशा भोसले आणि सुधीर फडके यांचा आणि संगीत लक्ष्मण बेरळेकर उर्फ बी लक्ष्मण यांचे.

श्रोते हो, आजच्या भागाच्या सांगतेला ऐकूया संगीतकार बाळ पार्टे यांनी स्वरबद्ध केलेले मंगळसूत्र या चित्रपटातील एक अप्रतिम मधुर कोळीगीत प्रेमगीत। या गाण्याची चाल संगीतकार बाळ पार्टे यांनी इतकी मधुर केली आहे की या गाण्याच्या चालीवर आधारित पुढच्या काळात बरीच गाणी तयार केली गेली। अगदी पटकन आठवणारी गाणी म्हणजे हिंदी सिनेमा सैलाब यामधील माधुरी दीक्षित यांच्यावर चित्रित झालेले आणि अनुपमा देशपांडे यांनी गायलेले हमको आज कल है इंतजार कोई आए लेके प्यार हे गाणं, किंवा राजेश खन्ना आणि तनुजा यांच्यावर चित्रित झालेले हाथी मेरे साथी या चित्रपटातील लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेले प्रसिद्ध गाणे सुन जा आ ठंडी हवा थम जा ए काली घटा इत्यादी। मंगळसूत्र या चित्रपटातील या गाण्यासाठी संगीतरसिक संगीतकार बाळ पार्टे यांचे नेहमीच ऋणी राहतील। ऐकूया कृष्णा कल्ले यांनी गायलेले शांता शेळके यांचे हे नितांत सुंदर गीत। एखाद्या पौर्णिमेच्या रात्री शांत निरव अंधारात चंद्राच्या शीतल प्रकाशात एखाद्या समुद्रकिनारी किंवा घराच्या गच्चीवर डोळे मिटून हे गाणं ऐकणं म्हणजे स्वर्गप्राप्तीचा आनंद घेण्यासारखं आहे रसिक हो। लाटांचे गीत निळे काठा लाते गुज कळे सागर काठा भिळती लाटा श्वासा लात्या श्वास जुळे निळ्या निळ्या पाण्यात एका खोळ्या गाण्यात तुझं माझं एकांत रे साजना पुनवेचा चंद्रम आला घरी चांदाची किरण दर्यावरी चांदण्याच्या चुऱ्यात खाऱ्या खाऱ्या वाऱ्यात तुझं माझं एकांत रे साजना।

0: मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण संगीतकार बाळ पार्टे आणि संगीतकार बी लक्ष्मण या संगीतकारांनी स्वरबद्ध केलेल्या काही निवडक चित्रपट गीतांचा आस्वाद घेतला. रसिक हो, हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा आम्हाला. तुमची प्रतिक्रिया हीच आमची प्रेरणा. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. मित्रांनो, भेटूया पुढच्या भागात याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. नमस्कार. जाता जाता मंडळी, पुढच्या भागाची एक झलक ऐकूया.
1: आवड मला ज्याची.

नमस्कार, मी डॉक्टर रवी कोरांने. कालाय तस्मै नमः या अंतर्गत आपण राज कपूर, दिलीप कुमार यांची गोष्ट ऐकली आहे. त्यानंतर साहजिक हा प्रश्न श्रोत्यांकडनं आणि माझ्या मित्रांकडनं बरेच वेळा विचारण्यात आला होता, ज्याचं उत्तर आज देतो आहे की आज आपण कहाणी सदाबहार अभिनेत्याची म्हणजे देवानंदची सुरू करणार आहोत. तसे हे तिघही जवळपास समकालीन आणि मुख्य म्हणजे सुरुवात थोडीफार मागेपुढे झाली असेल प्रत्येकाची, पण एकाच वेळेस म्हणजे साधारणतः 1952-53 पासून ते जवळजवळ 66-67-70 पर्यंत तिघही एकत्रपणे हिंदी सिनेमावर अधिराज्य करत होते. तेव्हा सुरू करूया कालाय तस्मै नमः, कहाणी सदाबहार अभिनेता देवानंद. एक मात्र आश्चर्य वाटतं, इतकी वर्ष काम केल्यानंतर देवानंदला विजयानंदमुळे इतकं इन्सिक्युअर वाटावं? सिनेमाने चांगला धंदा केला. जॉनी मेरॉनच्या कटु अनुभवानंतर गुलशन राय यांना स्पष्ट नकार देत पुढच्या सिनेमात विजयानंदनी तो सिनेमा टाळला. देवानंदनी बरंच समजावून पाहिलं, पण विजयानंद ऐकायलाच तयार नव्हते, आपल्या नकारावर ठाम राहिले. त्यामुळे हा सिनेमा गुलशन रायचा जोशीला यश चोपडाने डायरेक्ट केला. कलाकार जवळपास तेच, देवानंद, हेमा मालिनी, प्राण, पण ज्यावेळी संगीतकार आर डी बर्मन होते.

एका लेखिकेचं एका गुन्हेगारा प्रेम असतं असा तो विषय. गाणी सगळी श्रवणीय होती. कुछ भी कर लो एक दिन तुमको मेरी होना होगा. पण सिनेमा काही फारसा चालला नाही. देवानंद यांनी बी आर इशारा म्हणजे आपल्या बाबूराम इशारा यांच्यावर पण एक सिनेमा केला होता प्रेमशास्त्र, ज्यात झिनतमान, बिंदू, रहमान यातील कथानक असं काहीतरी फिरवलं होतं की क्षणभर असं वाटावं की देवानंद आपल्या मुलीशीच लग्न करतोय का. पण नंतर तो घोळ सुटतो आणि लेखक ते कथानक असं फिरवतो की मग सर्व नॉर्मल होतं. लेखक देवानंदच्या प्रेमात झिनतमान असते. संगीत लक्ष्मीकांत पराला यांचं होतं. गाणे पण खूप खास नव्हते. याच वर्षी निर्माते मोहन कुमार यांनी देवानंदबरोबर एक सिनेमा केला होता अमीर गरीब. सोनी और मोनी की है जोड़ी अजीब, साजन अमीर सजनी गरीब.

संगीत लक्ष्मीकांत पर्लाल आणि गीतकार आनंद बक्षी. सर्वच गाणी लोकप्रिय होती. कथा बरीचशी रॉबिन हूड टाईप होती, पण ही कव्वाली पण खूपच खूपच छान आणि खूप छान चित्रित पण केली होती. था इंतजार उसका वो रात आ गई है, दुल्हा मियाँ कहाँ है बारात आ गई है.

सिनेमा चांगलाच हिट झाला. एका सीनमध्ये देवानंद व्हिक्टोरियामधून जाताना दाखवला, ज्याचा नंबर होता व्हिक्टोरिया नंबर 203, अर्थात दोन्ही सिनेमाचे लेखक एकच होते, ए के नारायण. त्याचा हा परिणाम असावा. त्यानंतर नौकेतनने एक सिनेमा निर्माण केला होता ज्याचं दिग्दर्शन देवानंदने केलं होतं, इश्क इश्क इश्क. निर्माता निर्देशक लेखक अमित खन्नाला सोबत घेऊन देवानंद या झिणतमान शबाना आझमी

या सिनेमात अजूनही एक फार चांगलं गाणं होतं आणि खरं म्हणजे आर डी बर्मन आणि ऋषी कपूर एकदा बसून एक गाणं तयार करत होते, तेवढा तिथे देवानंद पोहोचला आणि त्यांनी विचारलं आर डी बर्मनला की कोणाकरता गाणं करतोय, तर आर डी बर्मन म्हटलं नाही सहजच करतोय, मग देवानंद म्हणला हे गाणं मला देऊन टाका माझ्या सिनेमाकरता, आणि ते गाणं देवानंदने घेतलं आणि आपल्या सिनेमात वापरलं आणि ते गाणं खूपच हिट झालं. रुक जाना ओ जाना हमसे दो बाते करके चली जाना कि मौसम है दीवाना रुक रुक.

0: नौकेतन संस्थेचं 25वं वर्ष असल्यामुळे नवा सिनेमा जानेमन हा चेतन आनंद यांनी दिग्दर्शित केला. निर्माता अर्थात देवानंद, बरोबर हेमामालिनी, प्रेमनाथ आणि अजित. हेमामालिनीचा डबल रोल. यातलं टायटल गीत भरत गाजलं.
1: जानेमन जानेमन जानेमन जानेमन जाने

0: जाने
1: संगीत लक्ष्मण पर्ले यांचं होतं. गाणी सर्वात छान होती. अभिनय जे आता की युगल गीत होतं अपने किशोर लताचं. मैंने कहा जी की गल है

याच वर्षी विजयानंद निर्मित आणि दिग्दर्शित कथा सूरज सनीम यांची असलेला देवानंद प्रवीणबाबी राकेश रोशन आणि कबीर बेदी यांचा बुलेट पण आला होता. संगीत अर्थात आर डी बर्मन यांचं होतं. चोरी चोरी चुपके चुपके हे पण यातलं गाणं बऱ्यापैकी गाजलेलं होतं. यामध्ये अजून एक नवीन नटी होती, जिचं नाव होतं ज्योती बक्षी.

0: अरे यहाँ तो कोई भी
1: यानंतर देवानंद झिनतमान यांचा अजून एक सिनेमा आला होता कलाबाज. दिग्दर्शक होते अशोक रॉय आणि निर्माता यश कोहली. संगीत कल्याण जाणे यांचं होतं. यात पण एक गाणं बऱ्यापैकी गाजलेलं होतं, प्यारा प्यारा समा है प्यार कर ले.

0: गोगी आनंद दिग्दर्शित डार्लिंग डार्लिंग मध्ये पण देवानंद झिनतमान, संगीत आर डी बर्मन यातलं हे गाणं बरंच गाजलेलं.
1: ऐसे न मुझे तुम देखो,